0: ವರುಣ್ ಕುಮಾರ್ ಪಾಲ್ ಅವರ ಗಿಟಾರ್ ವಾದನ ಆಲಿಸಿದರೆ. ತಬಲಾ ಸಾಥ್ ನೀಡಿದವರು ಚಿರದೀಪ್ ಬ್ಯಾನರ್ಜಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ.
1: ಅಬ್ ತಕ್ ಆಪ್ ಸುನ್ ರಹೆ ಥೇ ಶ್ರೀ ವರುಣ್ ಕುಮಾರ್ ಪಾಲ್ ಕಾ ಗಿಟಾರ್ ವಾದನ್. ಆಪ್ಕೆ ಸಾಥ್ ತಬಲೆ ಪರ್ ಶ್ರೀ ಚಿರದೀಪ್ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಸಾಥ್ ದೇ ರಹೆ ಥೇ. ये कार्यक्रम आकाशवाणी धारवाड द्वारा 24/7 DTH एनी टाइम इंडियन म्यूजिक पर पेश किया गया.
2: यू आर लिसनिंग टू गिटार रिसाइटल बाय श्री वरुण कुमार पाल. ही वाज अकंपनीड ऑन तबला बाय श्री चिरदीप बैनर्जी. दिस प्रोग्राम वाज कंट्रीब्यूटेड बाय ऑल इंडिया रेडियो धारवाड़.